0: Tech Talks.
1: मैं प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाहिपे।
2: बिल तक दक्कम फंसे हैं गोते? मियोती फाहिपे ऐप। बिल तक अंगारा जुमला अदु फाहिपे ऐप ट्रांसफर कोल्ला। देंगा महुरी हाँ बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी। फोन, फेंग, गैस अदि मीडिया नेट बिलकस देख्के ने। रीलोड, रास्टस नूनी डेटा पेक्वस नेगे नेंगे। मी हम डिजिटल वॉलेट है। देने मस देबाय वायर बिल नु देखी गेंग लारिय वीनु ये नेंगी गेंग उले कर नुझे ने। हुरिया डिजिटल पेमेंट का फाही पे माफ है।
0: टेक टॉक्स
3: टेक्नोलॉजी के बढ़ते कुंफुनी तकुं अबदु इस्तानी अलगन में के दुवही दिरियुलं फसे हकुर मटका एकी कहाला ईजात तका ए ईजात तकं एकी बदलता गिन्नमुं मादमा अलगन में निदा फहेलारु टेक्नोलॉजी के दुनियां उफंवे फोननी कुं कहाला ईजात तकमे विस्नेगे मियदु के दतरुं अलगन में टेक्नोलॉजी या साइंस के गुरहें एकी दिमालुं तफातु ईजात तका कुंफुनी तकुं ईजात तका गिन्नमुदा एतके फन्नी बदलतके अलगन में नवणी फेनी ಅದಿ ಅಡುಯಿಫ ನಮವೆಸ್ ಮಿಹಾರು ಮೇದುಗ ದತರು ನಿಮ್ಮಾಲಾ ಅಂಬುರ ಅಳ್ಗನ್ಮಿಗೆ ದುನಿಯ ದಾನ್ ದತರು ಫಶನ್ ಜೆಹೇ ವಗುದು ಮಿವಣಿ ಜೆಹಿಫ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯ ಸೈನ್ಸ್ ಗೆ ಅಲೀಗ ಇನ್ಸಾನು ಹೋದಮುಗಣ್ಣ ತಫಾತ್ ಕುರಿಯನು ತಕ ಇನ್ಸಾನಿ ಆದಕಾದಯ ಟೆಕ್ನಾಲಜಿಗೆ ಸಬಬುಂ ಅಣ್ಣ ಇಂಗಿಲಾಬಿ ಆ ಬದಲ್ತವ್ಗೆ ಮೌಲೂಮಾ ತಕ ಎಮ್ಮೆ ಫೋಗೆ ಖಬರ್ತಂ ಹೋದಮ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗವೆಸ್ ಅಳ್ಗನ್ಮಿ ನಾಯಕು ಟೆಕ್ಗೆ ದುನಿಯ ದತರು ಕುರುಮ ತಯ್ಯಾರ್ ವೆಗಿನ್ ತಿಬೇನೆ ಕಮ ಉಮೀದ್ ಕುರ ಹುರಿ ಹಾಯ್ ಹೊಂತಿರಿ ನವೆಸ್ ಬಾಚ ವಿರಿ ವಕುತು ಕೊಳಕ್ ನಿದೆ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ಮೀ ಹಫ್ತಾಗ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹುಶೇಲಿ ಅಳ್ಗುನ್ ನಾಫಿಸ್ ಅಬ್ದ್ ರಶೀದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗಹಿ ಮನಾಫವ ಖಬರ್ ತಂಗ್ ಹುಶೇಲಿ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ರಿಪೋರ್ಟ್ ತಂಗ್ ಹುಶಾಲಾದಿನಿ ಆಯಿಷತ್ ಫಿನಾ ಫಿರಾಗ್ ಅದಿ ಮಿಸ್ನಾ ಅಹ್ಮದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಫದ್ದಾಯಕುಲವಾಲಿ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ಮೀ ದಿವಿ ರಾಜ್ಯಗಡ್ಗೆ ಉಫಿತ್ತುಮೆ